कबीर लागे प्रीत सुजान श्याम लागे प्रीत सुजान श्याम बचे लोक हजाम मोहे लागती ताला बेली मोहे लागती ताला बेली बछरे बिन गाय पानिया।

कथना कथी ना आवै तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे, हुक्मी हुक्म चलाए राहो, नानक विगसै वे परवाहो।